को जी, तू निःचल करता सोई, तुदे आपे भावै सोई वरतै जी, तू आपे करहै सोई, तुदे आपे सृष्ट सब उपाई जी, तुदे आपे सिरज सब गो

सुख कने कोई न जाने तुम्हारा अंत ऊंचे ते ऊंचा भगवंत सगल समागिरी तुम्हारा सूत्र सारी तुम ते हो ऐसो आज्ञा का